रसिक श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार. आज सोमवार असून जुलै महिन्याची 13 तारीख. आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. AM2 रेडिओ मॉरिशसवरून एका तासाच्या या संगीतमय कार्यक्रमात रसिक हो तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. तर प्रस्तावेने विलंब न लावता आनंदी मनाने चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया एका गौर गणेश भक्ती गाण्याने. गजानना श्री गजानना अजित करकरे यांच्या मधाळ आवाजात.

अजित करकरे व सहगायकांच्या आवाजातल्या या गौर गणेश भक्ती गाण्यानंतर रसिक हो स्वर तरंग कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत श्रेष्ठ कवी सुरेश भट यांची ही रचना मेंदीच्या पानावर मन अजून झुळते ग. आणि हे मधुर गीत आपल्या सुरेल आवाजात व्यक्त केले आहे स्वरचंद्रिका अनुराधा पौडवाल.

श्रेष्ठ कवी सुरेश भट यांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर सादर करीत आहोत. कौस्तुभदातार व अनुराधा पौडवाळ या दोघांच्या आवाजातल्या दिस जातील दिस येतील हे मधुर गीत.

स्तुपदातार अनुराधा पौडवाल या दोघांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर चला ऐकूया अरुण दाते यांनी आपल्या मधाल आवाजात व्यक्त केलेले हे पुढील भावगीत. एकदा हसतो हसत मला परत दे श्वास तू.

एकदा हासतू हसत माझा मना परत देशवासतू रसिको हो प्रतिभावंत गायक अरुण दाते यांच्या मधाळ आवाजातला या भावपूर्ण गाण्यानंतर सादर करीत आहोत शरद निफारकरांची ही रचना दे टाळी मला घे टाळी तुला. हे मधुर गीत चलायको या परेश पेवेकर व अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात. आणि मी तुम्हाला कळू इच्छिते की हे गीत सजलेले आहेत महान संगीतकार राम लक्ष्मणांच्या शोभनीय.

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग कार्यक्रमात पुनश्च तुमची मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. तुम्ही जिथेही असाल, देशाच्या कोणत्याही भागात आमचा कार्यक्रम ऐकत असलात, तर या कार्यक्रमात तुमचे अगदी मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. रसिक हो, तर चला या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे रोजा चित्रपटातून घेतलेले हे शीर्षक गाणं उत्तरा केळकर व सुरेश वाडकरांच्या सुमधुर आवाजात. आणि या गाण्याला सरबत केले आहेत महान संगीतकार ए आर रहमान यांनी.

महान संगीतकार ए आर रहमान यांचे हे सरबत गीत आपण ऐकत होता. रसिक श्रोत्यानो, सुरेश वाडकर व उत्तरा केळकर या दोघांच्या सुमधुर आवाजात विविध रंग या गाण्याने पुढे चालू करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम. आणि मी तुम्हाला कळू इच्छिते की रचना आदरणीय डॉक्टर बिदन आब्बा यांची असून हे गाणं आपण ऐकणार आहोत स्थानीय कलाकारांच्या सुस्वरात.

रसिक हो आदरणीय गुरुजी विदन अब्बा यांची ही रचना आपण ऐकत होता स्थानीय कलाकारांच्या आवाजात. श्रोत्यानो, गीत हे जीवनात आनंद व शांती प्रदान करते. गीत गाणे, गीत ऐकणे मानवासाठी अति उपयुक्त असतं. म्हणून सतत प्रसन्न राहायचं असलं की सदैव गीत गात राहावे आणि ऐकत राहावे. तर श्रोत्यांनो, हे पुढील गीत मी खास तुमच्यासाठी वाजवीत आहे.

सुन्या चनारल दरियाला बाहु सुन्या चनारल दरियाला चला है पुढील कोळी गीत ऐकूया। प्रामाणिक एक सत्य कथा चित्रपटातून घेतलेले हे पुढील गीत आहे सोनाली सुनावणी व साथी कलाकारांच्या आवाजात।

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, सुप्रसिद्ध गायिका सोनाली सुनावणे व सहगायकांच्या आवाजातल्या या कोळी गाण्यानंतर सरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही सैरात या चित्रपट गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. आताच बयाका बावरला, सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल व समूहाच्या आवाजातल्या ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला कार्यक्रम इथेच संपत आहे. याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सदिच्छेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन.

सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यून AM2. म्हणू या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत साधना सरगम आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात बाप्पाचे जय जयकार करूया. कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूया सिंदूर वदन.

रसिकमंडळी हो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत प्रियंका बर्वे आणि अभिजित कोसंबी यांच्या समधुर आवाजात प्रेमाच्या दुनियेत जाऊया आणि विशेषतः आस्वाद घेऊया.

रसिक श्रोत्यांनो, कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज आम्ही वाजवणार आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेली अप्रतिम गाणं आहे लावणी आहे, श्रेया घोषाल यांच्या समुद्र आवाजात चंद्रा, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.